शहर नवाज इतले 91.4 FM रेडिओ पालनपूर बनासकांठा डिस्ट्रिक्ट केळवणी मंडळ संचालित कम्युनिटी रेडिओ स्टेशन आ शहरनी पोतानी ओळख आ शहरनी पोतानुं टॅलेंट युवाओ माटे जागरूकता आणि विज्ञानना प्रचार प्रसारना तमाम कार्यक्रम साथे समुदायनी तमाम आवाजने वाचा आपतुं एकमात्र प्लेटफॉर्म इतले 90.4 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन रेडिओ पालनपूर सांभळता रहो मस्त रहो खुश रहो 90.4 FM।